0: नमस्कार, वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्यासोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू, संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। प्रथमं प्रार्थनां कुर्मः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्या सोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनासू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदा वेळोफोणी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे रविवार 10 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. जेव्हा आपल्याला वाटते की सर्व काही संपले आहे तेव्हाच नवीन सुरू करण्याची योग्य वेळ आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. 7.3 मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे 1567 लोक ठार झाले, 2300 लोक जखमी आणि 50,000 लोक बेघर झाले. दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. दिवस होता आजचा. संतोष यादव 2 एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. पद्मश्री टेन्झिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धेतून बिनशर्त मुक्तता झाली तीही आजच्याच दिवशी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्ण महोत्सव लंडन मध्ये साजरा केला तोही आजच्याच दिवशी. इंग्रज व मराठे यांच्यामध्ये तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात केला. आता आजचे जन्मदिवस पाहू. जगदीश खेबुडकर ज्येष्ठ गीतकार यांचा जन्म आजचा. रामेश्वर नाथ काव भारतीय रिसर्च अँड अनालिसिस विंग गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचाही जन्म आजचाच आहे. ताराचंद बडजात्या चित्रपट निर्माते राजश्री प्रोडक्शनचे संस्थापक यांचाही जन्म आजचाच. बेलारी केसवन भारतीय सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्त्रज्ञ पद्मश्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. नारायण दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू कादंबरीकार यांचाही जन्म आजच आहे. युक्तेश्वरी गिरी भारतीय गुरु आणि शिक्षक यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा 90.4 FM.

विणुधुनी 90.4 एफएम केएलई कनसो आणि भक्तिमय सकाळमध्ये मनीषला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांना करिअर मध्ये लाभ मिळेल. करिअर मध्ये तुम्हाला बुद्धिचातुर्याचा फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस आनंदाचा असेल. नोकरीत प्रमोशनची संधी आहे. काही जणांना नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी दिसू शकतील. मिथुन रास. व्यक्ती स्वतःसाठी वेळ काढण्यात यशस्वी होतील. नात्यातील दृढ विश्वासामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल. कर्क रास. कर्क राशीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. एखाद्या कौटुंबिक सदस्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. सिंह रास. या राशीतील व्यक्तींनी इतर व्यक्तींचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गाशी ओळख वाढवाल. आज तुम्ही इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. कन्या रास. व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल. जाणकार किंवा वरिष्ठ व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास अवश्य लाभ घ्यावा. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. व्यक्तीने राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज तुमच्या मनात नवीन गोष्टी करण्याचा उत्साह असेल. वृश्चिक रास. व्यक्तींच्या उद्धारपणामुळे अनेक व्यक्ती प्रभावित होतील. नवीन दागिन्यांची ऑनलाईन खरेदी करण्याची संधी लाभेल. धनुरास. धनुराशीतील व्यक्तींनी आज आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आवडता एखादा छंद किंवा कलेत नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. मकर रास. या राशीतील व्यक्तींनी नव्या उमेदीने आजच्या दिवसाची सुरुवात करावी. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींची कामे आज अगदी योग्य वेळेत पूर्ण होतील. कुंभ रास. आज तुम्ही बारीक सारीक गोष्टींमुळे चिडचिड करणे टाळायला हवे. एखाद्या विशेष गोष्टीबाबत आज तुमचे मत बदलू शकते. आणि शेवटची मीन रास. आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। पंडित शिवकुमार शर्मा भारतीय प्रसिद्ध संतूर वादक व संगीतकार, पद्मविभूषण पद्मश्री यांची आज पुण्यतिथी। निनाद बेडेकर भारतीय इतिहासकार लेखक यांची पुण्यतिथी आजच। नाग देशपांडे कवी नागोराव यांची पुण्यतिथी आजच आहे। कैफी आजमी गीतकार यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। महादेव विनायक रानडे यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। विनायक माधव दीक्षित पटवर्धन विनोदी लेखक प्राध्यापक यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथी। मी यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा 90.4 FM KLE कनसूर। नमस्कार।

0: बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
1: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಾರಂಭ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಂಧ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯು ದಿನಾಂಕ 29 May 2026 ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಅಂಧರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯುತ್ತಮ ವಸತಿಯುಕ್ತ ಶಾಲೆಯು 1-10 ತರಗತಿಯವರೆಗಿನ ಅಂಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ. ಬಡ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗಗಳಿಂದ ಬಂದ 117 ಅಂಧ ಮಕ್ಕಳು ಇದರ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉಚಿತ ಊಟ, ಉಪಹಾರ, ಔಷಧ ಉಪಚಾರಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ. ಬ್ರೈನ್ ಲಿಪಿಯ ಮೂಲಕ ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿ, ಸಂಗೀತ ತರಬೇತಿ ಹಾಗೂ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುವುದು. ಕಳೆದ 38 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಲೆ SSLC ಪರೀಕ್ಷೆಯ ಫಲಿತಾಂಶವು 100% ಆಗಿದೆ. ಶಾಲಾ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಜನ್ಮ ದಾಖಲಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ, 6 ಭಾವಚಿತ್ರಗಳು, ಅಂಧತ್ವದ ಬಗ್ಗೆ ವೈದ್ಯಕೀಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಹಾಗೂ ಅಂಗವಿಕಲತೆಯ ಗುರುತಿನ ಚೀಟಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್, ತಂದೆ ತಾಯಿಯ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಜೆರಾಕ್ಸ್, ಬ್ಯಾಂಕ್ ಪಾಸ್ಬುಕ್ ಜೆರಾಕ್ಸ್, ಜಾತಿ ಹಾಗೂ ಆದಾಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರಗಳೊಂದಿಗೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831247142, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448954235.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 24733777, एक्सटेन्शन 1530.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आहे मदर्स डे आणि त्यानिमित्त आईबद्दल जे काही विचार काही कविता आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत आणि या कविता सादर करत आहेत नाईकबा संभाजी गिड्डे, जे राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये PhD करत आहेत, त्यांना आपण ऐकतोय। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते। तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE गणसू।
1: नमस्कार, मी नाईकबा गिड्डे, राणी चेन्नम्मा विद्यापीठ बेळगावी येथे मराठी विषयामध्ये PhD करतोय सध्या। माझा PhD विषय असा आहे की मराठी चित्रपट गीते मूल्य आणि बदलती अभिरुची, यामध्ये गुरु ठाकूर, जगदीश खेबुडकर आणि गदी माडगुळकर यांच्या गीतांचा समावेश आहे। तर आज मी जागतिक मातृदिन या संदर्भात आई आणि कविता या विषयावरती बोलणार आहे। जागतिक मातृदिन, आईच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि त्यागाचा आदर करण्यासाठी, तिच्या कष्टाचे आणि संगोपनाचे आभार मानण्यासाठी, कुटुंबातील आपल्या आयुष्यातील तिचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मातृदिन साजरा केला जातो। खरं तर मातृदिन हे एक निमित्त नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाचा प्रत्येक दिवस हा मातृदिन आहे, कारण तो आईमुळेच आहे। पण काही चालीरीती औचित्य यांच्या अनुषंगाने आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो, तसा हा आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस। या मातृदिनाच्या निमित्ताने सर्वांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो आणि विषयाकडे वळतो। आम्ही शाळेत असताना भिंतीवर एक सुविचार लिहिला होता, तो असा की समुद्राची शाई केली, आकाशाचा कागद केला तरी आईची माया लिहून संपणार नाही। त्यावेळी याचा फार अर्थ लागला नव्हता, पण आता आईबद्दल वाचताना ऐकताना असं लक्षात येतं की कित्येक कवी लेखक यांनी लिहून सुद्धा आई पुन्हा नव्याने समोर येते। साने गुरुजींची श्यामची आई, मॅक्झिम गार्की यांची आई, उत्तम कांबळे यांची आई, अशा अनेक साहित्यकृती समोर आल्या तरी ही आईची महती सांगणारी पुस्तके, चित्रपट, गाणी, कविता यांची कमतरता पुन्हा पुन्हा जाणवायला लागते। ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न अनेक कवींनी केला आहे। अशा काही कवींचा त्यांच्या कवितांचा थोडक्यात आढावा येथे घेणार आहोत। कविता काव्य जन्माला येण्याआधी कविता काव्य जन्माला येण्याआधी आई जन्माला आली। केवळ कविताच नव्हे तर या सृष्टीत जे जे अस्तित्वात आहे त्या सर्वांच्या आधी आईचा जन्म झाला, मग अवघ्या विश्वाचा। त्या अनुषंगाने मी चार ओळी लिहिल्या आहेत, त्या अशा: या विश्वाच्या उत्पत्तीला आई विना ना मार्ग कोणता, पदराखाली तिच्या भेटतो तसा जगीना स्वर्ग कोणता, पदराखाली तिच्या भेटतो तसा जगीना स्वर्ग कोणता, जन्माआधी गर्भामध्ये धडे दिले श्वासोच्छ्वासाचे, जन्माआधी गर्भामध्ये धडे दिले श्वासोच्छ्वासाचे, आईच्या गर्भासम दुसरा जगामध्ये ना वर्ग कोणता, पदराखाली तिच्या भेटतो तसा जगीना स्वर्ग कोणता, तसा जगीना स्वर्ग कोणता। अर्थात आई ही अनन्वय आहे, तिच्यासारखी तीच मोठ्या महालात असो किंवा झोपडीत असो, तिचं काळीज हे बाळाच्या काळजीला वाहिलेलं असतं। एक श्रीमंत घरातील आई बाळाला झोपवताना म्हणते, निज निज बाळा बांधला मी सोन्याचा झोपाळा, निज निज बाळा बांधला मी सोन्याचा झोपाळा, मऊ गादी वर लागो माझ्या काळजाचा डोळा, मऊ गादी वर लागो माझ्या काळजाचा डोळा। आणि एकीकडे एक ऊसतोड कामगार स्त्री आहे, तिचं बाळ ती निजवत आहे आणि तेव्हा तिनं काय काय केलेलं आहे पहा। उभ्या उसाच्याच मेढी वास बांधलं उसाच, उभ्या उसाच्याच मेढी वास बांधलं उसाच, केली पातळाची झोळी त्यात बाळ करीनाच, केली पातळाची झोळी त्यात बाळ करीनाच। एकूणच काय तर आई आणि मूल यांच्यामध्ये मूल ही आईची श्रीमंती आणि आई ही मुलाची श्रीमंती। मुलगा एखाद्या वेळेस कमी पडेल पण ही श्रीमंती जपण्यासाठी आईचं काळीज तीळ तीळ तुटत असतं। संत जनाबाई त्यांच्या अभंगात म्हणतात, पक्षी जाय दिगंतरा बाळकासी आणि चारा, घार हिंडते आकाशी झाप घाली पिलांपाशी, माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी। म्हणजे काय तर आई कोणाचीही असो, पशु पक्षी कीटक मुंगी वा मानवाची, आपलं बाळ हे तिचं पहिलं प्राधान्य। आई आणि बाप दोघेही कष्ट करतात, कमावतात आणि घर चालवतात, पण बाप जितका बिंधास्तपणे पुढे जातो तसं आई जाऊ शकत नाही। म्हणून जनाबाई म्हणतात की माता गुंतली कामाशी चित्त तिचे बाळापाशी। आई म्हणजे कुटुंबाचा केंद्रबिंदू। घरात समतोल साधावा तर आईने, घरातल्या सहनशीलतेचे प्रतिनिधित्व करावे तर आईने, याचा एक उत्तम नमुना म्हणून प्रशांत असणारी यांची आई ही कविता पाहूया। तर कवी म्हणतात, मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही, मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर मला वाचता येत नाही, वडील म्हणाले, अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही. वडील म्हणाले, अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाही. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. अशी असते आई, ती वातीसारखी जळत राहते. कापरासारखी पेटून क्षणात नष्ट होत नाही. कितीही कठीण प्रसंग आले, कितीही त्रास झाला, तरी ती तग धरून राहते. आपल्या देशात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण शेतकरी स्त्री आत्महत्या करते किंवा शेतकरी स्त्रीनं आत्महत्या केली असं कधी ऐकलं वाचलं नाही. आई बापाला दोघांनाही एखादा जर आजार असेल तर खचून जाऊन बाप निघून जातो पुढे, पण आई मरत नाही बरं, ती जगते आपल्या लेकरांसाठी. याच अनुषंगाने सांगलीच्या प्रसिद्ध कवयित्री सुवर्णा शिंदे लिहितात, कत्तलखान्यात कसायाने कापून फेकलेल्या गायीचे धडी काही काळ उडत राहत, तडफडत राहत म्हणे वासरांच्या काळजीने. कत्तलखान्यात कसायाने कापून फेकलेल्या गायीचे धडी काही काळ उडत राहत, धडधडत राहत म्हणे वासरांच्या काळजीने. मी तर बाई, त्यात आई, या एवढ्या मोठ्या जगात लेकराला एकटं सोडता येत नाही, आईला मरता येत नाही, आईला मरता येत नाही. आपली मुलं पोरकी होतील म्हणून बाप निघून गेला तरीही आईला मरता येत नाही. घराचा एक गुणधर्म आहे आणि तो आईमुळेच प्राप्त झाला, की मुलं कितीही मोठी झाली, मुलांना मुलं झाली, तरीही जेव्हा ती मुलं घरात येतात तेव्हा त्यांची पहिली हाक असते ती आईला. म्हणून मला असं लिहावंसं वाटलं.

0: आई तुझा पावलात अत्तराचा वास ग, आई तुझा पावलात अत्तराचा वास ग।
1: घरात गेल्यानंतर पहिली हाक असते ती आईला, त्या आईमुळेच आपलं घर उजळून निघतो, आईमुळे घराला चैतन्य प्राप्त होतं। प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांची कविता आपण आता इथे पाहूया। ते म्हणतात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समयीतील जागा, आई लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही, सरतही नाही आणि उरतही नाही, अशी ही न सरणारी आणि न उरणारी आई आपल्या आयुष्यातून निघून जाणं ही खूप मोठी आणि दुःखद घटना आहे। आई गेल्यानंतर मुलाची व्यथा काय असेल, ती व्यथा आपल्या कवितेत मांडताना सचिन जगताप म्हणतात, आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा, आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा, आई गेल्यानंतर मागे उरणारी लेकरांची मुकी व्यथा, आईचे पाय पडताना तिच्या पायांच्या इंच इंच भेगा दिसायच्या, तिनं थापलेल्या भाकरीवर तिच्या हाताच्या रेगा दिसायच्या, पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर, पिठाच्या रिकाम्या डब्याकडे पाहिलं की फाटत जायचा तिचा ऊर, डोळे पुसत म्हणायची आज चुलीत फार झालाय धूर, संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला, संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला, डोक्यावरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला, डोक्यावरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला, आई गेलेल्या संध्याकाळी सणांन सुटली होती हवा, अंधार साऱ्या आयुष्यात कुठून आणू तेवढंच दिवा, आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये, तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैराग्याच्या स्वरामध्ये, आईच्या आठवणीत आता पुन्हा पुन्हा निजून घेतो, आईच्या आठवणीत आता पुन्हा पुन्हा भिजून घेतो, ती आठवली की तिच्या जुन्या साड्यांच्या अंथरुणात पुन्हा पुन्हा निजून घेतो, पाखडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही, पाखडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही, करपलेशिवाय फितूर चूल आता एकही भाकर भाजत नाही, आई गेली तेव्हा उरला दारामध्ये मुका दंगा, आई गेली तेव्हा उरला दारामध्ये मुका दंगा, आणि येत असतील चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा, येत असतील चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा, तर आई दाखव पांडुरंगा। तर नारायण सुर्वे एका कवितेत दोन ओळी लिहितात, त्या अशा ही आहेत, आधीचे नव्हतेच काही आता आई देखील नाही। तर या कविता पाहिल्या, या कवितांच्या ओळी पाहिल्या, तर आई गेल्यानंतर किती मोठी पोकळी निर्माण होते, किती मोठं घरात एक वातावरणात रीते पण जाणवायला लागतं हे यामधून समजतं। माधव जुलियन म्हणतात, सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, तेने चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे, आई तुझा वियोगे ब्रह्मांड आटवेगे, कैलास सोडून ये उल्के समान वेगे, कैलास सोडून ये उल्के समान वेगे, अशी ही आई गेल्यानंतरची पोकळी। पण एकीकडे आज आपण पाहतोय आपली आई आपल्या घरात जड होत आहे म्हणून अनेक मुलांनी आपल्या आईला वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं आणि तिच्या डोळ्यात पुन्हा पुन्हा पाणी यावं असं नशीब तिला आणून दिलं। म्हणून मी काही चार ओळी लिहिल्यात, त्या की आई तेव्हाही रडली शाळेच्या पहिल्या दिवशी लेकरू घरापासून दूर गेलं म्हणून, आई तेव्हाही रडली शाळेच्या पहिल्या दिवशी लेकरू घरापासून दूर गेलं म्हणून, आई आजही रडते आयुष्याच्या सांजवेळी लेकरानं घरापासून दूर केलं म्हणून, लेकरानं घरापासून दूर केलं म्हणून। आजच्या या मातृदिनाला फक्त इतकाच संकल्प करूया की आई आहे तोपर्यंत तिच्यावर प्रेम करत राहूया, तिला मान सन्मान देत असताना आपल्यामुळे कधी तिच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घेऊया। म्हणून शेवटी चार ओळी घेतो, वाटेलाही दृष्ट लागावी इतकी, वाटेलाही दृष्ट लागावी इतकी आई मुलाची वाट पाहत असते, त्याच्या कल्याणाची रोज नवीन कविता करणारी ती एकटीच कवयित्री असते, त्याच्या कल्याणाची रोज नवीन कविता करणारी ती एकटीच कवयित्री असते, प्रत्येकाची आई वेगळी प्रत्येकीची वेगळी कहाणी असते, प्रत्येकाची आई वेगळी प्रत्येकीची वेगळी कहाणी असते, शोधून पाहिलास तर तुलाही तुझ्या आईमध्ये हिरकणी दिसते, शोधून पाहिलास तर तुलाही तुझ्या आईमध्ये हिरकणी दिसते, तुझ्या आईमध्ये हिरकणी दिसते।

हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. नाईक व संभाजी गिड्डे आपल्यासोबत होते, ज्यांनी आईबद्दलच्या काही कविता आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अति गंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OPD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

शुभोदया शुभोदय प्रीतिय स्नेहितरे नमस्कार नमस्कार नमस्कार खेलता इतना वेनु ध्वनि 90.5 FM दो के एल ई का नसो बाल काव्य मोटा मतला रेडियो केंद्र निमंदिक नानु मंजुनाथ पाई निममने पक्कत गलिया पक्का प्रीतिय हुडुगा निमंदिक नावु स्पेशल कार्यक्रम दंदिगे इवतिन दिन बंदिदेने नानु यस आत्मीय स्नेहितरे कार्यक्रमद संप्रदाय निम्मेल्लरिगू गोत्तु ओपनिंग गीते केळि मजा माडि केळ्ता इदिरा वेनु ध्वनि इदु 90.4 FM के एल ई का नसो ನಿಮ್ಮ ಫೇವರೇಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ನೀವು ನಮ್ಮವರು ನಾವು ಪಕ್ಕ ನಿಮ್ಮವರು

0: केले कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 KLE कनसू आणि आजच्या बालविश्व मध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अंजली जोशी यांना. त्या आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. विषय आहे सुट्टीमध्ये मुलांनी आपल्या वेळेचं नियोजन कसं करावं याबद्दल. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आजचा आपला विषय आहे मुलांनी आपल्या सुट्टीचं नियोजन कसं करावं. अर्थात आजचा जो विषय आहे त्याचं मार्गदर्शन पालकांसाठी सुद्धा असेल, पण मुलंसुद्धा अनेक विषय घेऊन उत्सुक असतात की आपण हे करावं ते करावं. त्यांच्या मनातही अनेक प्रश्न घोळत असतात. मित्रमैत्रिणी आपले या ठिकाणी हे क्लासेस जॉईन होत आहेत, मग आपणही तिकडंच जावं. पण कधी कधी रॉंग नंबर लागतो आणि ते व्यवस्थित होत नाही. तर अशा सगळ्या अडचणी येतात. तर एकंदरीतच वयोगटाप्रमाणे त्या त्या वयोगटातील मुलांनी आपल्या सुट्टीचं नियोजन कसं करावं.
1: खरोखर अगदी चांगला प्रश्न आहे आणि प्रत्येक पालकाला हा मोठा प्रश्न पडतो की सुट्टी पडल्यावर मुलांचं काय करायचं. असं सगळ्यांना असतं, कारण एरवी मुलं अगदी शाळेमध्ये, त्यांच्या क्लासेसमध्ये, इतर त्यांच्या कार्यक्रमामध्ये अगदी मग्न असतात, त्यामुळे दिवस कसा जातो कळत नाही. पण एकदा सुट्टी झाली की आपल्याकडे काय आहे, सुट्टीबरोबर उन्हाळाही सुरू होतो, त्यामुळे बघताना किंवा मुलांना काही कुठल्या शिबिराला घालताना एक दोन वेळा विचार करावा लागतो पालकांना की आपल्या घराच्यापासून जवळ आहे की नाही, मुलांना पोचवणार कोण, आणणार कोण, अशा सगळ्या बऱ्याच समस्या असतात. पण सगळ्यात प्रथम आपण बघूया 3 ते 5 वर्षातील वयोगट. हा तर काय असतो, हा बालवयातला म्हणजे प्ले ग्रुप असतो किंवा किंडल गार्डन किंवा नर्सरी आपण ज्याला म्हणतो. ती सकाळी त्यांची 9 ते 12 शाळा असते, साधारण 1 वाजेपर्यंत, नंतर ती मुलं घरीच येतात. ह्या मुलांना अजूनही दुपारी 1-2 तास झोपायची सवय असते 3 ते 5 वर्षाच्या मुलांना. पण 3 ते 5 वर्षामध्ये मुलांचं ह्याचं मेंदूचं ज्ञान, ज्याला आम्ही ग्रास्पिंग म्हणतो, ते अतिशय जास्त ऑब्झर्वेशन आणि फास्ट असतं मुलांचं. तर ह्या वयात जे तुम्ही मुलांना शिकवाल ते कायम त्यांच्याकडे संघटित राहतं. तर अशा मुलांसाठी काय करावं, तर सकाळी लवकर उठायची त्यांना थोडी सवय लावावी, नंतर त्याच्याबरोबर एखादी प्रार्थना सकाळी देवाची म्हणावी, 5 मिनिटं किंवा 10, आपलं काय कुलदैवत असेल किंवा काय वक्रतुंड महाकाय एखादं स्तोत्र, किंवा आपण एखादी छोटीशी देवाबद्दलची कविता, की त्यांना त्या धार्मिकतेबद्दल सुद्धा महत्त्व कळावं की हा माझा दिवस आज चांगला जाऊ दे, अशी देवाकडे प्रार्थना करायची किंवा देवाला एक स्मरण करायचं. ह्याने काय होतं, त्यांचं माइंड कॉन्सन्ट्रेशन पण जास्त चांगलं होतं आणि त्याचा हळूहळू मग मेंदूवर ह्याच्यावर संस्कार होऊन प्रभाव होत जातात. तर हे एक करावं. आणि उन्हाच्या अगोदर म्हणजे साधारण 3 ते 5 वर्षातल्या मुलांना ड्रॉइंगचा क्लास असावा तर तो घालावा, किंवा एखादा गाण्याचा क्लास असेल. इन्स्ट्रुमेंट एवढ्या लहान वयात येत नाही, गाणं किंवा नृत्य थोडंसं ते शिकू शकतात, तर ते संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी. आणि त्याचप्रमाणे साधारण मुलांना आपण ब्रेकफास्ट काय देतो 3 ते 5 वर्षाच्या, तर थोडंसं त्यांना ब्रेकफास्टचं सामान गोळा करायला शिकवावं घरामध्ये, म्हणजे काय एक ब्रेडचे स्लाईस थोडे करणे, त्याला लोणी लावणं, किंवा चुरमुरे आणि आपले फरसाण वगैरे गोळा करून ते मिक्सचर

0: कसं करायचं, किंवा एखादं फळ त्यांना कापून दिल्यावर ते प्लास्टिकचा रस काढायचा असतो तो रस कसा काढायचा, किंवा ज्यूस घ्यायचा, अशी थोडी हलकी मदत मुलांची घ्यावी. त्याच्याबरोबर सकाळच्या वेळी ऊन येईपर्यंत 10 वाजता थोडंसं गार्डनिंग त्यांना करावं, फुलांना पाणी घालावं, झाडांना जरा लहानशी खुरपी वगैरे मिळतात हल्लीस ते, किंवा एखादा लहान चमचा, लहान एखादं परतणं उलतणं देऊन माती कशी घालावी, नंतर तू हे रोप तुझ्या एवढं वयाचं आहे बघ, आता तू जसं मोठं होणार तसं हे रोपही मोठं होणार, तर रोज त्याची देखभाल तू केली पाहिजेस, तर ह्याची आवड निर्माण करावी गार्डनिंग. पाणी असेल तर एखादी लहान ट्यूब किंवा बकेट देऊन त्यांना पाणी घालायला शिकवावं, आणि थोडंसं त्यांना बाहेर पण गवतावर म्हणा ह्याच्यावर उड्या मारायला नाचायला. आणि मुलांना जर पाण्याची भीती नसेल तर एखादा 1/4 तास 15 मिनिटं जवळ कुठे स्विमिंग पूल असेल तर पोहण्यासाठी पण शिकवावं. तर ह्या 3 ते 5 वर्षांमध्ये जे लवकर पिकअप करतात करू शकतात अशा थोड्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करू शकतो. आणि ह्याच्याबरोबर त्यांचं खाण्याचं नियोजन पण करावं, म्हणजे खेळून दमून वगैरे आले तर त्यांना एखादा ग्लास ज्यूस द्यावा, किंवा बोनव्हिटा दूध कॉम्प्लान काय तुम्ही दुधाबरोबर द्यायचा, एखादी 2 चांगली कुठली तरी अगदी चांगल्यापैकी अशी असलेली मैदा कमी आणि हे असलेली बिस्किटं द्यावीत, किंवा घरात गरम गरम छोटासा पदार्थ काहीतरी करून काय द्यावा, म्हणजे एखाद्यास उपमा किंवा शिरा किंवा एखादं उन्हाळ्या दिवसात काकडी खिसून त्याच्यात तांदळाचं पीठ घालून थालीपीठ सारखं करून किंवा आंबोळी करून असं मुलांना जे आवडतंय तो द्यायचा प्रयत्न करावा. लाह्याचं पीठ द्यावं, हलकं असतं पचायला, आणि अशामुळे उन्हाळ्यात मुलांना डायरिया वगैरे होत नाही आणि त्यांची क्षमता पण वाढते अशा दृष्टीने. आणि दिवसातून एकदा तरी एक मूठभर त्यांना मुलांना सुका मेवा द्यावा, एकत्र करून ठेवावा, अंजीर बदाम बेदाणे काळ्या मनुका काजू असे सगळे लहान लहान तुकडे करून एका डब्यात घालून आपण जर टेबलावर ठेवलं तर दिवसातून एक मूठभर खा, किंवा त्याच्या शर्टच्या खिशात किंवा फ्रॉकच्या खिशात घातलं की मुलं ती खातात. अशा प्रकारे मुलांना जर छंद लावले तर मुलं 3 ते 5 वर्षांमध्ये ह्याच्यात छान रमू शकतात. पण संध्याकाळच्या वेळी मात्र त्यांना थोडं फिरायला घेऊन जावं, त्यांना त्यांचे त्यांना बूट घालायला शिकवावे, त्यांचा त्यांना सॉक्स घालायला काढायला शिकवावं, शक्यतो बोट धरून चालत न्यायला शिकवावं. चालण्याचा व्यायाम हा सगळ्यात उत्तम असतो आणि त्यांना सवय लागते. आपण वाहनं हल्ली फार झालेत, माणशी एक वाहन झालं आहे, तर वाहनापेक्षा जवळच्या गार्डनमध्ये जवळच्या देवळामध्ये किंवा जवळ कुठेतरी शाळेचं ग्राउंड असेल तिथे जर तुम्ही संध्याकाळी 5 ते 7 ऊन मावळल्यावर मुलांना घेऊन येईल तर मोकळ्या हवेत त्यांना खेळायला द्यावं. त्यांना सांगावं झाडं आहेत का बघ, फुलं कोणत्या रंगाची आहेत, फुलपाखरू दिसलं तर पकड, आणि कुठले प्राणी दिसतात का बघ तुला, किंवा त्या झाडांच्या बरोबर तुम्ही इकडे पळापळी खेळा किंवा लपंडाव खेळा. असे बाहेरचे खेळ खूप कमी झालेत आजकाल, तर त्यासाठी मुलांना संध्याकाळची वेळ त्याच्यासाठी द्यावी.
1: अच्छा, म्हणजे 3 ते 5 या वयोगटातील मुलांनी
0: शिबिरापेक्षा पालकांनी जास्त लक्ष देऊन त्यांच्याबरोबर पालकांनी राहायचा प्रयत्न करावा.
1: जास्तीत जास्त वेळ त्यांनी मुलांबरोबर घालवण्याचा प्रयत्न करावा. अर्थात आता दोघंही सर्व्हिस करतात त्यामुळे तेवढं शक्य नाही, पण जेवढा वेळ घरी असतात तेवढा वेळ तरी निदान
0: नाही झालं तरी आजी आजोबांच्या बरोबर जर जवळ असले आजी आजोबा तर त्यांच्याकडे पाठवावं. आजी आजोबा वगैरे काय करतात, जुन्या गोष्टी सांगतात, त्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीमधलं एक तथ्य त्यांना किंवा ज्ञान मिळतं, आणि त्यांना सुद्धा आपण गोष्टी रचण्याचा छंद लागतो की ह्या गोष्टीमध्ये असं झालं होतं, त्या गोष्टीत असं झालं होतं, मारुतीने असं केलं, हनुमाननी असं केलं, कृष्णाने असं केलं, रामानी तसं केलं, तर हे लक्षात राहतं त्यांच्या आणि त्याप्रमाणे त्यांच्या आवडी पण मग निर्माण होतात. तर हे सुद्धा करायला हरकत नाही, गोष्ट एखादी वाचून दाखवावी आणि त्या गोष्टीवर चर्चा करावी, असं का केलं त्यांनी किंवा असं का करावं लागलं त्याला, हे जर चांगल्या शब्दात सांगितलं तर मुलांची ग्रहणशक्ती पुष्कळ वाढू शकते.
1: अच्छा, म्हणजे हे तर झालं 3 ते 5 या वयोगटातील मुलांसाठी. आणि तुम्ही आहाराबद्दल पण सांगत होता, पण आहाराबद्दल मला वाटतं एक वेगळाच कार्यक्रम आपण मुलांसाठी खास केलेला बरा, त्यामुळे तो आपण सविस्तर कार्यक्रम घेऊयाच.
0: पण शारीरिक व्यायाम झाला पाहिजे, म्हणजे मुलांना ऍक्टिव्हिटीज त्यांच्या वयाप्रमाणे करायला दिल्या पाहिजे. सायकलिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, बाहेरचे खेळ म्हणा, हे तुम्ही जितके कराल तेवढी मुलांची ताकद वाढते.
1: आणि मग ताकद वाढल्यानंतर तशी भूकही त्यांची वाढणार आणि त्यामुळे मग
0: वाढही शरीराची चांगली होणार, मेंदूची आणि शरीराची
1: नक्कीच. मग या पुढच्या वयोगटातील जी मुलं आहेत, म्हणजे 5 वर्षापुढची,
0: 5 वर्षाच्या पुढची मुलं काय असतं, ही मुलं जरा दुसऱ्या मुलांच्या मध्ये पटकन मिसळतात. त्यांना 5 वर्षाच्या नंतर हे थोडं ज्ञान आलेलं असतं, आपले मित्रमैत्रिणी. साधारण 5 ते 8 वर्षाचा ग्रुप, 8 किंवा 10 वर्ष म्हणा तुम्ही, या लोकांना 12 वर्षापर्यंत धरला तरी चालेल, कारण सगळीकडे शिबिरं

0: ते 12 वर्षाच्या लोकांना असतात. तर या शिबिरामध्ये काय शिकवलं जातं? सकाळ एक एक वेळी पुणे, मुंबई, कोल्हापूर वगैरे ह्या ठिकाणी, सांगली, विरज, इथे काय असतं, सकाळी 10 ते 5 सुद्धा ते मुलांचं शिबिर घेतात. आणि ते कशा प्रकारे घेतात की सकाळी आल्याबरोबर त्यांच्याकडनं एखादा श्लोक म्हणून घ्यायचा, त्या श्लोकाचा पूर्ण अर्थ सांगायचा, त्यानंतर त्यांना बैठा खेळ काहीतरी द्यायचा खेळायला किंवा शिकवायचं, ड्रॉइंग म्हणा, पझल्स म्हणा, किंवा एखादी कोडी सांगितली तर कोड्याचं, किंवा एखादं मातीच्या वस्तू करायच्या, किंवा कागदाच्या वस्तू करायच्या, किंवा मेणाच्या वस्तू करायच्या, असे वेगवेगळे प्रकारचे ग्रुप करून त्यांना त्या शिबिरामध्ये शिकायला मिळतं. आणि त्यांची एक प्रकारची लुप्त असलेली कला बाहेर पडते की ह्याला कसा आकार द्यावा, किंवा रोजच्या गरजेच्या वस्तूमध्ये आपल्याला काय लागतं, तर एक बॉल खेळावासारखा वाटतो, किंवा एखादा चमचा लागतो, एखादा वाटी लागते, प्लेट लागते, तर त्याच्यापासून ते बनवण्याचा प्रयत्न करू शकतात त्याच्यामध्ये. तर ही एक क्रिएटिव्ह आर्ट आहे आणि अशा प्रकारे सुद्धा शिबिरात शिकवणं देणं जास्त चांगलं आहे. त्यानंतर दुपारी भोजन जर दिलं, 10 ते 5 शिबिरामध्ये शक्यतो भोजनही देतातच, तर भोजनाच्या वेळी आपण प्रत्येकाच्या घरात ही पद्धत आता खूपच मागे गेलेली आहे, कमी आहे, की भोजन आपण करताना अन्न हे परब्रह्म आहे आणि हे अन्न आपल्याला जे मिळतंय हे आपल्याला देवाची कृपा आहे म्हणून मिळतंय. पोटभर अन्न गरिबांना एवढं सुद्धा मिळत नाही, त्यांना खूप कष्ट करावे लागतात. तर अन्न ग्रहण करायच्या अगोदर आपण वदनी कवल घेता, नाम घ्या, श्री हरीचे वगैरे श्लोक शिकवावे, त्याचं महत्व सांगावं, आणि आपल्या हातांनी, पाची बोटांनी, पाची बोटं तोंडात घालून व्यवस्थित खावं कसं. खूप कडे पद्धती मी बघितलं बऱ्याच जणांच्या घरात, 1-2 मुलं असताना 7-8 वर्षापर्यंत मुलांना भरवावं लागतं, तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आणि मुलांना जर तुम्ही 5 वर्षापासून 8 वर्षापर्यंत जर ही सवय लावली आपल्या हातांनी खायची, 5 वर्षापर्यंत ठीक आहे, तुम्ही त्यांचा मूड नसतो, खेळत असतात, एखाद्या पटकन जमत नाही तर मध्ये तुम्ही भरवायला हरकत नाही, पण 5 ते 8 वर्षापर्यंत त्यांचं त्यांना खायला शिकावं, त्यांची त्यांनी आंघोळ करावी, त्यांचे त्यांनी कपडे घालावेत, आपली खोली स्वच्छ ठेवावी, आपलं टेबल आवरावं, आपली पुस्तकं म्हणा, आपले खेळ म्हणा, खेळून झाले की बास्केटमध्ये भरून ठेवावे, अशा छोट्या छोट्या खूप गोष्टी असतात की थोड्याबरोबर शिस्त पण लागते एक प्रकारची त्यांना, आणि त्यांना कळतं हे ही वस्तू माझी आहे आणि ही मी नीट जपून ठेवली पाहिजे, ही मला केव्हाही उपयोगी पडेल. ह्या तिन्ही गोष्टी मुलांना सांगायचा प्रयत्न करावा आणि यामुळे नकळत मुलांना एक प्रकारची शिस्त लागून जाते. आमचे वडिलोपार्जित वगैरे असं म्हणायचे की मुलांचे कायम तुम्ही खाण्यापिण्यामध्ये कपड्या लत्त्यामध्ये लाड करा, पण शिस्त, डिसिप्लिन, वळण, अभ्यास, संस्कार ह्याच्यात अजिबात लाड करू नका. तर हे सुद्धा पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे.
1: नक्कीच,
0: अशा प्रकारे त्यांना शिबिराला पाठवावं. शिबिर नसलं तर घरामध्ये त्यांना काहीतरी छंद लावा, त्याच्याबरोबर संध्याकाळच्या वेळी कुठला तरी क्लास. आणि 5 ते 8 वर्षाचे आहे ना, ते पुढच्या क्लासमध्ये ते जाणार आहेत, तर सुट्टीमध्ये सुद्धा दिवसातून 1 तास तरी पुढचा अभ्यास त्यांचा पालकांनी घ्यायचा प्रयत्न करावा. म्हणजे काय होतं, शाळा सुरू झालं की त्यांना कंटाळा येत नाही त्याचा, आणि त्याचं ते आपल्याला येत असलं की पुढचं कधी शिकीन ही एक उत्सुकता मुलांना असते आणि ते मुलं लवकर आत्मग्रहण करतात. त्यासाठी तो एखादा तास सुटीमध्ये अभ्यास करायला काहीच हरकत नाही. म्हणजे साधारण पालकांनी बघावं की त्यांचा कुठला विषय कच्चा आहे, त्यांना हिंदी आवडत नाही का, किंवा मराठी असेल तर मराठी आवडत नाही का, किंवा कन्नडा असेल तर कन्नडा आवडत नाही का, किंवा इंग्लिशमध्ये कच्चा आहे का, किंवा गणितात. तर त्याचा अभ्यास पालकांनी, वडील किंवा आई किंवा मोठं भावंड घरात असेल तर त्यांनी जरूर घ्यावा 1 तासभर, की त्या विषयाची त्या मुलांना जास्त चांगली गोडी लागते. आणि मुलांच्या कला घ्यावं, त्यांना रागवून, वाईट शब्द वापरून, किंवा पट्टीनी मारून, किंवा मारून मुटकून ह्या गोष्टी होत नाहीत. तर ह्या गोष्टी गोड बोलून, चांगलं सांगून, त्यांचा मूड बघून जर तुम्ही त्यांना केलं तर नक्की मुलं हे सगळं शिकू शकतात.
1: म्हणजे एकंदरीत मुलांची आवड त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, स्वतःहून त्यांनी केलं पाहिजे, आपण जबरदस्तीने करू नये.
0: सुट्टीचा तो उपयोग करून घेतला पाहिजे तुम्ही. सुट्टीमध्ये निवांत वेळ असतो आणि त्यामुळे काय वेळेचं बंधन नसतं, त्यामुळे आपण त्यांना तसा आकार त्यांना देऊ शकतो.
1: नक्कीच, खूपच छान सांगितलं तुम्ही, म्हणजे वेळेचं नियोजन आणि त्याच्यामध्ये ते काय काय करू शकतात, एक शिस्तही लागेल त्यांना आणि त्यांचा जो दिनक्रम आहे तोही व्यवस्थित पार पडेल, त्यांना कंटाळा येणार नाही, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही सविस्तर सांगितलात. 5 ते 8 या वयोगटातील मुलांसाठी आपण सांगत होतो. या पुढचा जर टप्पा आपण बघितला, 8 ते 12 वर्षाची मुलं जी असतात त्यांना थोडंसं सांगणं आणि सांभाळणंही कठीण जातं बालकांसाठी, कारण त्यांच्या हॉबीज म्हणा किंवा त्यांच्या मनात खूप वेगळं असतं आणि ते जरा हँडल करणं जडच जातं.
0: काय असतं, जरा 8 ते 12 वर्षामध्ये मुलांना, मुलं काय करतात,

0: आमच्या 70% मुलं जरा आई वडिलांचं ऑब्झर्वेशन करतात, अवलोकन करतात. आता आई हे करत नाही किंवा वडील उठले उशिरा, ते कुठे खेळत नाही जात नाही, ते मोबाईलवर बसतात, कॉम्प्युटरवर बसतात, टी व्हीवर बसतात, मग मी का बसायचं नाही बघत, असा एक मुलांचा समज असतो. आणि ह्या वयामध्ये आई वडिलांनी सांगितलेलं लवकर पटत नाही तर मित्रमैत्रिणींनी सांगितलेलं किंवा शिक्षक लोकांनी सांगितलेलं त्यांना जास्त लवकर पटतं. असं थोडीशी ह्या वयात मुलं स्टबन आपण म्हणतो हट्टी तशी असतात. पण जर तुम्ही त्यांच्या कलांनी घेतलं आणि त्यांना जो तो विषय तुम्ही चांगला समजावून सांगितला तर ही मुलं नक्कीच अगदी छान उद्याचे नागरिक बनतील. आणि मुलांना आवडीचा विषय मिळाला की त्याच्यामध्ये पण ती तज्ज्ञ होतील. तर कसं हे केलं पाहिजे तर 8 ते 12 वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्या मुलाची आवड आपण बघितली पाहिजे आणि त्या आवड आवडीप्रमाणे ह्या सुट्टीमध्ये मी त्यांना कोचिंग कसं देऊ शकेन. उदाहरणार्थ सकाळी उठून क्रिकेटचं कोचिंग, बॅडमिंटनचं कोचिंग, टेबल टेनिसचं कोचिंग, स्विमिंगचं कोचिंग, हे तर शारीरिक व्यायाम झाले सगळे. ह्याच्याबरोबरच ड्रॉइंगचा क्लास किंवा जनरल नॉलेजचा क्लास, एखादा क्विजचा क्लास, एखादा असं तुम्ही करू किंवा एखादा विषयाचा क्लास की त्याच्यामध्ये अभ्यास न करता जास्त इंटरॅक्शन व्हावं, संभाषण व्हावं मुलांचं आणि टीचरांचं आणि मुलांनी अनेक प्रश्न विचारावे आणि त्यांनी त्याची उत्तरं द्यावी आणि अनुभवातून त्यांना ते शिकायला मिळावं. अशा प्रकारचं सुद्धा नियोजन आपण सुट्टीमध्ये 8 ते 12 वर्षाच्या मुलांना करू शकतो. आणि ह्या मुलांना जास्त करून तुम्ही शारीरिक जर खेळ दिले सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास तर काय होतं, ह्यांच्या शरीरामध्ये हाडांची वाढ खूप सुंदर होते. 8 ते 12 वर्षामध्ये उंची वाढायला, वजन वाढायला, हाडं बळकट व्हायला आणि साधारण पावलं, गुडघा, मांड्या, पाय, हात ह्या अवयवांना जर शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर जास्त व्यायाम मिळाला की ही जास्त बळकट होतात. आणि कारण 18 वर्षाच्या पुढे हाडांची वाढ आपल्या होत नाही, 16 ते 18 वर्षाच्या पुढे. आत्ता जी होते तीच आपण भक्कम करून घेतली पाहिजे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं सायकलिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, किंवा एखादा ॲथलेटिक्सचा कॅम्प आहे किंवा खो खोची टीम आहे किंवा लगोरीची टीम आहे तिथं खेळायला जातात, किंवा बास्केटबॉल किंवा थ्रो बॉल अशा ठिकाणी, म्हणजे जो शारीरिक व्यायाम, त्याच्यावर खो खो पण आणि धावण्याची शर्यत वगैरे असले तर स्केटिंग असलं तर स्केटिंग करावं. ह्या अशा अनेक शारीरिक व्यायामाच्या गोष्टी आहेत. पण त्यांना पालकांनी थोडे कष्ट घेतले पाहिजेत, मुलांच्या बरोबर गेलं पाहिजे सकाळ संध्याकाळ. आणि साधारणतः ह्या मुलांना जे आवडतात पदार्थ ते करून द्यावे. अर्थात बर्गर, पिझ्झा, नूडल्स आणि थंड शीतपेय सोडून जास्त करून फळांचा समावेश असावा, ड्रायफ्रूटचा असावा, ताजं अन्न करून द्यावं, शक्यतो विकतचं आणून द्यायचं टाळावं. आणि मेनू ठरवून तुम्ही त्याप्रमाणे त्यांना पचन होईल असा आहार दिलात की मुलांची शक्ती पण वाढते आणि मुलं हट्टी व्हायची कमी होतात. बरं, दुपारच्या वेळी उन्हाच्या वेळी काय करायचं तर ह्या मुलांना वाचण्याचा छंद लावा. आजपार फार दुर्मिळ झालं आहे वाचन. तर 8 ते 12 वर्षाच्या मुलांना कुठली पुस्तकं लागतात ती आपण अगोदरच पालकांनी नियोजन करून घरात आणून ठेवावी आणि त्याच्यामधलं वाचून त्यांना त्याच्याबरोबर डिस्कशन करावं. ह्याच्यामध्ये आता हा एक पिंटू आणि मिंटूची गोष्ट आहे तर मिंटूनी कशा चुका केल्या, त्याच्या आईवडिलांनी त्याला कसं समजावून सांगितलं आणि मिंटू कसा सुधारला आणि पिंटू हा जात्याच हुशार होता तर तो कसा पुढे गेला, असं तुम्ही कंपॅरिझन करून सांगू शकता की असं केलं की असं होतं तसं केलं. आपण त्यांना सारखं नॅगिंग किंवा ॲडवाईस करायचं नाही, हेच करा म्हणून त्यांच्यासमोर 2 मार्ग ठेवायचे, हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे आणि हे त्याला सूट होतं हे ह्याला सूट होतं तर तुम्ही बघा तुम्हाला कुठलं सूट होतंय. आणि ही थोडी आपण मुलांच्यामध्ये थोडा त्यांना अवधी दिला तर मुलं नक्कीच ह्या सगळ्याचं या नियमांचं पालन करतील आणि तुमची मुलं पण अतिशय सुंदर सुदृढ बालक होती.
1: बरोबर. म्हणजे दुपारच्या वेळेत सुद्धा काय करावं, आजकाल मुलं खूप टीव्हीवर कार्टून चॅनल वगैरे दिवाळीत
0: वगैरे आकाश कंदील वगैरे करतो तर असं जे सामान हल्ली सगळं रेडीमेड मिळते तर तुम्ही काय करा, मुलांना कागदाचे प्रकार करायला द्या, मेणाचे प्रकार करायला द्या घरात दुपारी उन्हाच्या वेळी, ड्रॉइंग करायला द्या. आणि काय करा, उन्हाळ्याच्या शेवटी आजूबाजूच्या मुलांना बोलून त्याचं एक छोटंसं प्रदर्शन भरवा मुलांनी केलेलं नावलून. आणि असं प्रदर्शन वगैरे तुम्ही भरवलं की मुलांना जास्त उत्साह येतो आणि त्याच्यातलं काही पालकांना ते आवडतं, मग हे मी घेऊन जाऊ का, मग हे ते घेऊन जा, मग त्यांना आपल्या शुभेच्छा देऊन त्यांना ते गिफ्ट म्हणून द्यावं, म्हणजे किती त्यांनाही त्याचा आनंद होतो आणि आपण केलेल्याचं. मग त्याला एखादी छोटीशी फ्रेम करून लावावं घरामध्ये किंवा एखाद्या पेपरला चिक चिकटवून ते लावावं आणि मग कायम ते बघत राहावं. म्हणजे मुलांना कळतं की हे मी केव्हा केलं होतं, कशासाठी केलं होतं आणि किती जणांना आवडलं, त्याच्यातली रंगसंगती, आता मी ह्याच्यापेक्षा चांगलं काय करू शकेन, ही सुद्धा भावना मुलांच्यात निर्माण होते. तर असे मुलांचे छंद जोपावेत. आणि 8 ते 12 वर्षाला हे फार महत्वाचं आहे. मुख्य ह्या वयामध्ये सायकल शिकवावी. सायकलीसारखा व्यायाम नाही तो. हल्ली जरी घरात पटकन सायकल घ्यायला जमलं नाही तरी हल्ली रेंटेड सायकली पण मिळतात. तर आई किंवा वडिलांनी ह्याच्यासाठी वेळ काढावा आणि मुलांना मोकळ्या ग्राउंडवर सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, जिथे ऊन लागणार नाही अशावेळी थोडं सायकलिंग शिकवावं आणि त्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवायला द्यावा. ह्या वयामध्ये जो सेल्फ कॉन्फिडन्स आपण म्हणतो तो वाढला की मुलं आपल्यापणच, मग 12 वर्षानंतर आई मी इथं खेळायला चाललोय, मी जातो असं सांगून जातात, किंवा मी अमुक टाईमला येतो, किंवा आज मला थ्रोबॉल खेळायचं आहे, आज मला बास्केटबॉलला जायचं आहे, आज मला बॅडमिंटनला जायचं आहे, असं मुलं आपणहूनच सांगायला लागतात. मग
1: नक्कीच कार्यक्रमामध्ये छोटासा ब्रेक घेते. ब्रेक नंतर पुन्हा आपण डॉक्टर अंजली जोशी यांना ऐकणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा वेणू 90.4 KLE कनसू.

0: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल, नेहरू नगर, बेळगाव येथे.
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल, बेळगाव येथे.

वेगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. वेगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर वेगावच्या जीवनशैलीत घडणारा

एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली कालिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नववा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाइफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

वळख धरीन. वय तुमची तुमची भी वळख धरीन. तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन. समजी बाकी चुकती करीन.

गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामाही थांबला.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे.

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर, विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय। बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ, अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प। हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे। आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी। हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय। अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत। शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे। सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य। बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे। आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा। संपर्क 7760477279, साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: ಎಲ್ ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
1: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
0: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
1: ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
0: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
1: ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ.
0: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312552500 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 ಆರ್ ಜಸ್ಟ್ ಡಯಲ್ 1099.
1: ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಕೆಎಲ್ಇ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.
2: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.